गए मुशकत काल, नानक ते मुख उजले केती छुट्टी नाल। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। एक ओंकार सतगुर प्रसाद श्री वाहिगुरु जी की फतेह। जाप श्री मुख वाक्पा शहीद दशमी छपै छंद त्वै प्रसाद चक्र चिहन अर वर्ण जातर पात निहन जे रूप रंग अर रेख भेको कह ना सकत केह। अचाल मूर्तन भव प्रकाश समतोज कही जय कोट इंद्र इंद्राण साहे साहान गणि जय त्रिभवन महीप सुर नर असुर नेत नेत बन तृण कहत त्वै सर्व नाम कथय कौन करुणा वर्ण सुमत पुजांग प्रयात छंद। नमस्तवं अकाले नमस्तवं कृपाले नमस्तंग रूपे नमस्तंग नूपे नमस्तंग अपेखे नमस्तंग लेखे नमस्तंग काय नमस्तंग जाय नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग कर्मंग नमस्तंग धर्मंग नमस्तंग नाम नमस्तंग ताम नमस्तंग जीते नमस्तंग पीते नमस्तंग बाहे नमस्तंग डाहे नमस्तंग नीले नमस्तंग नादे नमस्तंग छेदे नमस्तंग गादे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग उदारे नमस्तंग पारे नमस्तंग सुखे नमस्तंग अनेके नमस्तंग भूते नमस्तंग जूके नमस्तंग निरकर्मे नमस्तंग निरपरमे नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्भेषे नमस्तंग निरनामे नमस्तंग निरकामे नमस्तंग निरताते नमस्तंग निरकाते नमस्तंग निरतूते नमस्तंग भूते नमस्तंग लोके नमस्तंग सुखे नमस्तंग निरतापे नमस्तंग थापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निधाने नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग सर्गे नमस्तंग प्रपोगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग भंगे नमस्तंग गम्भे नमस्तस्त रम्मे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग अमजबे नमस्तस्त अजबे आदेशंग आदेशे नमस्तंग पेशे नमस्तंग निरतामे नमस्तंग निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देवे नमस्तंग पेवे नमस्तंग जन्मे नमस्तंग सुबन्मे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो सर्वंगे नमो कालकाले नमस्तस्त्याले नमस्तंग भरणे नमस्तंग मरणे नमस्तंग जरारं नमस्तंग कृतारं नमो सर्वतन्दे नमो सत अवंधे नमस्तंग निरसाके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्त रागे नमस्तंग सुहागे नमो सर्व शोकिंग नमो सर्व भोकिंग नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व